आता तुम्ही सुनताय सी सोफिया नकरा ओव्हर आलेसाठी आकाशवाणी वर्सरी स्त्री दिवजापी सेवा दिपली सभा समाप्त होते. साडे अकरा इंतजार करू.

ना तमे मुफ्ती खून थी साई जा देखा झुंड मी किन मिन को रोवा कर कर याद सजन को जा देखा झुंड मी किन मिन को रोवा